0: हंगार अंगार दो मेंदुर कोरी इकार गड़ फना रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होकेरे मेंदमो बार गड़ तेरी हूँ
1: हंगार
2: हम एकनी दिवे ही राज्य क्याडूं
3: पल साकल पावत करी की ही नत्ता दें ती तनुं ऐहन साकल नेरेन को तब्बुना बदाल
2: कोमे में ये कविस पाक कोल्ले में निकोड़ने मुनी कार पाक कुराजोनों का सैकल सैकल पाक कुराजोनों का कार देरा दो
3: की हाँ देरा काम ये दिए एनो हमें दोर में थी पाक कुर मेर पाक इंजोने विस नोने
2: पाक इंजोने थी माँ दोर कुनो ऐता पाक कुप कोड़े तांकुला का हिंगा दे समरांगलु वाने
4: पाक कुरब्बा एहनस गवादा एक्कु तप पाक कुरब्बा ಅದಿ ಎಹೆಮ್ಮಿ ಹುನ ಉಂದ ಗೂನು ವಾಗು ತಪ್ಪಾಕು ಕುರವ್ವ
5: ಮುನ್ನ ಕೊಬ್ಬಾ ಕಿಹೇನಕ್ಕೆ ದೆಳಹಿಯ
6: ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲ ಮುನ್ನ ರಾಂಗಳ ಕಾಲೊಮ್ಮೆ ದೆಳಹಿಯ
5: ಅಫನಸ್ ದೆಳಹಿಯ ಮುನ್ನ ಕೊಂ ವಡಾಮಕ್ಕೆ ದಕ್ಕ ಅಫುನ್ ಅತ
7: ಮೊನ್ನಾತಿ ಹೈ ಬರಕ್ಕ ಹೋವೆಣ್ಣ ಹಿಂಗ ಕಮೆನ್ನ ಅಫುನ್ ತಿಕಂ ಕೋಲನ್ನ
6: ತಿಕೋದುಂ ಹೌದ ಹೈರಂಗಳೆ ತಿಹೆಂ ಮುನ್ನಾ ಐಕಹಿ ಆಹ ಹಾಲ ಬಲಾಫೆ ಮುನ್ನಾ ರಕಂ ಕಂ ಕೋದೆನ್ನ ಹೆದಿ ಮುನ್ನಾ ವರಹ ಉಪಾವೆ

0: एहम दोस्तके के एक गोता मेदगे प्रोग्राम गस आंटी फेकुदिना रीत लवे गिनेस्ते न मी लवा कुरिया दा गडी गा स्टूडियो गा तिवी कुदिना आंटी मसे कते हवाल कोलाना एम मी लवा की प्रोग्राम अडो हन तिवी कुदिना देवे हदिया गे गोतगा आंटी में गिनेस्ते लवे गे
1: लब्बा
0: एम मेदु मी लवा गिनेस्ते वगुतु स्टूडियो गा तिपी कुदिन हम एहम दोस्तके के एक गोता की कोलानी ರೇಡಿಯೋ ಅಡೋ ಹಂತಿ ಬಿಕುದಿ ಮಿಲವಾರ ರಂಗಳ ಅಡೋ ಹಚ್ಚೆಂಗೆ ಎಮ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ತಿಬಿಕುದಿ ಮಾನೆ ರೀತಿಕೋ ತಸ್ವೀರ್ ತಗ ಕುಲ ಜಸ್ಸಾಲ ಮೀವಾಗುತ್ತೆ ಮೀಗೆ ಎನಿಸ್ತೀನಿ ಅಂದಲ ಹಲೀಂ ಕಿಯಾ ಫವಾ ಲವೇ